0: द्विसहस्रतमे वर्षे कृता, किन्तु सा बहूनि वर्षाणि निष्क्रियावस्थायाम् आसीत्। तद्विपरीतं गतदशके द्रुतगतिना कृतस्य कार्यान्वयनस्य फलस्वरूपं राष्ट्रियापूर्तिव्यवस्था पूर्णतया परिवर्तिता अस्ति। अद्य अयं मालवाहकमार्गः द्रुतगत्या विकासमानस्य भारतस्य जीवनरेखारूपेण कार्यं करोति। प्रधानमन्त्रिणा उक्तं यत् मालवाहनस्य यात्रीरेलमार्गेभ्यः पृथक्करणेन कार्यक्षमतायां महत्वपूर्णः परिष्कारः अभवत्। यात्राकाले महन्यूनतया इन्धनस्य पर्याप्तं संरक्षणं भवति, पर्यावरणे दुष्प्रभावः न्यूनीभवति, सम्पूर्णराष्ट्राय च द्रुततरा स्वच्छा च आपूर्तिव्यवस्था स्थापिता भवति।
1: इस वर्ष लाल किले से मैंने विकसित भारत के लिए संकल्प की सप्त धारा का आह्वान किया है। इस सप्त धारा में एक धारा गति शक्ति की भी है। विकसित भारत के लिए हमें ऐसी कनेक्टिविटी चाहिए जो सुगम भी हो और जमाने के हिसाब से जरा तेज भी हो।
0: कार्यक्रमावधौ प्रधानमन्त्री मोदी 70 शतकोटिरूप्यतोप्यधिकमूल्यानां त्रयाणां रेलविस्तारयोजनानां शिलान्यासमपि कृतवान्। मुम्बय्यां प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी 28-अधिकद्विसहस्रतमस्य ग्लोबल फिन्टेक् फेस्ट् इत्यस्य अद्य उद्घाटनं विधास्यति। अस्य वार्षिकसम्मेलनस्य सप्तमं संस्करणमद्य समारब्धं सत् आगामिनि सितम्बरमासस्य 11 दिनाङ्के समाप्तिमेष्यति। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य सामाजिकसेवां स्वच्छतां च प्रभावी दैनन्दिन आचरणरूपेण स्वीकर्तुम् अथ विकासयोजनानां लाभं समाजस्य प्रति प्रापयितुं च नागरिकेभ्यः जनप्रतिनिधिभ्यश्च आह्वानं कृतवान्। प्रधानमन्त्रिणा नवसारीत्यत्र नवनिर्मितस्य भाजपा कार्यालयस्य उद्घाटनानन्तरम् आयोजिता विशालजनसभा सम्बोधिता। प्रधानमन्त्री स्वनिधि योजनायाः परिवर्तनकारी प्रभावस्य उल्लेखं कुर्वन् प्रधानमन्त्री उक्तवान् यत् अनया योजनया लघुमार्गविक्रेतृभ्यः पथविक्रेतृभ्यश्च सुलभऋणस्य अथ आधुनिक अङ्कीयदेयसौविध्यानाञ्च सुलभप्राप्तिं सुनिश्चित्य वित्तीयसमावेशनं प्रवर्धितम्। जनस्वास्थ्यस्य स्वच्छतायाश्च महत्त्वं प्रतिपादयन् प्रधानमन्त्री स्वागमनात् पूर्वं स्थानीयप्रशासनेन निवासिभिश्च सञ्चालितस्य व्यापकस्य सूक्ष्मस्वच्छताभियानस्य प्रशंसां कृतवान्। प्रधानमन्त्री मोदी जनकल्याणाय निरन्तरसमर्पणस्य कृते दलकार्यकर्तृणामपि प्रशंसां कृतवान्। इतः पूर्वमद्य प्रधानमन्त्री मोदी वडोदरायां 35,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000, സംസ്കൃതവാർത്തയാഃ സംസ്കരണമിദം ഇദാനിം ആകാശവാണിതഃ പ്രസാര്യത്തെ. സമമേവ അയം കാര്യക്രമഃ ആകാശവാണ്യാഃ അന്തർജാലപടലെ www.newsonair.gov.in ഇത്യത്ര അഥ ന്യൂസ് ഓൺ എ ഐ ആർ ചലദൂരഭാഷ്യതന്ത്രാംശേ അപി സമുപലബ്ധോ ഭവിഷ്യതി. അസമവിധാനസഭായാഃ ഭൂതപൂർവസദസ്യായ വിശ്രുതസംഗീതജ്ഞായ ഭാരതരത്നവിഭൂഷിതായ ഡോക്ടർ ഭൂപേൻ ഹസാരികാമഹോദയായ തസ്യ ശതതമേ ജന്മജയന്ത്യവസരെ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി, ഉപരാഷ്ട്രപതി സി പി രാധാകൃഷ്ണൻ, രക്ഷാമന്ത്രി രാജ്നാഥ് സിംഹ, ഗൃഹമന്ത്രി അമിതഷാഹശ്ച അദ്യ സ്വകീയാം ഭാവപൂർണാം ശ്രദ്ധാഞ്ജലിം സമാർപ്പയൻ. സാമ്പ്രദായിക സഞ്ചാരപടലീയ സന്ദേശെ പ്രധാനമന്ത്രിണ ശ്രീമോദിന പ്രത്യപാദി യത് ഡോക്ടർ ഹസാരികാ മഹോദയസ്യ സ്വരമാധുരി അസമപ്രദേശസ്യ ആത്മാനം പൂർവോത്തരഭാരതസ്യ ച സാംസ്കൃതിക ചൈതന്യം സമഗ്ര രാഷ്ട്രേ പ്രാസാരയത്. അപരസ്മിൻ സന്ദേശേ ഉപരാഷ്ട്രപതിന രാധാകൃഷ്ണൻ ഇത്യമുനാ ന്യരൂപയത് യത് സ്വീയേന ആത്മസ്പർശിന സംഗീതേന ഓജസ്വിഭി ശബ്ദൈശ്ച ഡോക്ടർ ഹസാരികാ അസമസ്യ പൂർവോത്തരഭാരതസ്യ അഥ ച വിശാല മാനവ സംവേദനാനാം ജീവന്തരൂപം സംഗീതബദ്ധം അകരോത്. ബോംബെ ഉച്ചന്യായാലയന അദ്യ പ്രധാനമന്ത്രിണം നരേന്ദ്രമോദിനം പ്രതി നവദശോത്തരദ്വിസഹസ്രതമേ വർഷെ പ്രദത്തം വക്തവ്യം സംബദ്ധേ മാനഹാനി പ്രകരണേ കോൺഗ്രസ് സാംസദസ്യ രാഹുലഗാന്ധിനഃ വിരുദ്ധം പ്രത്യാഖ്യാപിതസ്യ സമാഹ്വാനപത്രസ്യ നിരസ്തീകരണം നിരാകൃതം. ന്യായമൂർത്തിനഃ എൻ ആർ ബോർക്കർ ഇത്യസ്യ ഏകല